सपने सजे ढोल ताशे बजे ओ देखो सपने सजे ढोल ताशे बजे जागे भाग सुहाने दिन आए रे आए तन जो

0: 6 बजे
1: ओ
0: देखो सपने सजे ढोल ताशे बजे जागे भाग सुहाने दिन आए रे आए तन झूमे रे झूमे मन